जी प्राण मान सुखदाता तू करै सोई सुख पावणिया हाँ वारी जियो वारी गुरमुख मंतन पावणिया तू मेरा परबत तू मेरा ओला तुम संग लवै ना लावणिया रहाओ तेरा कीता जिस लागै मीठा घट घट घट घट पार ब्रह्म तिन जन डीठा थान थनंतर तू है इको एक वर्तावणिया सगल मनोरथ।